0: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕಃ ಪುನೀತ ತ್ರಿಪಾಠಿ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ಭಾರತ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ದೇಶಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಮುಕ್ತ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಧಿಃ ಅಸ್ಯ ವರ್ಷಸ್ಯ ಅಕ್ಟೋಬರ್ ಮಾಸಸ್ಯ ವಿಂಶತಿ ದಿನಾಂಕೆ ವಿಜಯದಶಮೀತಃ ಪ್ರವರ್ತಿಷ್ಯತೆ ಇತಿ ವಾಣಿಜ್ಯ ಉದ್ಯೋಗ ಮಂತ್ರಿ ಪಿಯೂಷ ಗೋಯಲಃ ಸಂಸೂಚಿತವಾನ್. ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿ ಅನುಪ್ರಿಯಾ ಪಟೇಲ್ ಅದ್ಯ ಉಕ್ತವತೀ ಯತ್ ವಿಶ್ವಸ್ಯ ಪಂಚವಿಂಶತಿ ದೇಶಾಃ ಭಾರತೀಯ ಔಷಧಿ ಸೂಚೀಂ ಮಾನ್ಯತಾಂ ದದತಿ ಇತ್ಯೇತತ್ ಭಾರತಸ್ಯ ಸ್ವಾವಲಂಬನಸ್ಯ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಯಾತ್ರಾ ಪ್ರದರ್ಶಯತಿ. ಸಾ ನವದಿಲ್ಲ್ಯಾಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಔಷಧಿ ಸೂಚ್ಯಾಃ ಸಪ್ತಮ ಸಂಸ್ಕರಣಂ ಪ್ರಕಾಶಿತವತಿ. ಭಾಜಪೇತಿ ದಲೇನ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ದಲಂ ಸಾಮ್ಯವಾದ ವಿಚಾರಧಾರಯಾ ಗಭೀರತಯಾ ಪ್ರಭಾವಿತಃ ಅಸ್ತಿ. ಸಹೈವ ಪೂರ್ವ ಉಪರಾಷ್ಟ್ರಪತಿನಾ ಹಾಮಿದ್ ಅನ್ಸಾರಿ ಇತ್ಯನೇನ ಪ್ರದತ್ತಸ್ಯ ವಕ್ತವ್ಯಸ್ಯ ನಿಂದಾ ಕೃತಾ. ವಿದೇಶಮಂತ್ರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಜಯಶಂಕರ ಅಮೆರಿಕಾಯಾಃ ನ್ಯೂಯಾರ್ಕ್ ನಗರೆ ಸಂಯುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರ ಮಹಾಸಭಾಯಾಃ ಏಕಾಶೀತಿತಮಸ್ಯ ಸತ್ರಸ್ಯ ಉಚ್ಚಸ್ತರೀಯ ಸಪ್ತಾಹಾಯ ಭಾರತೀಯ ಪ್ರತಿನಿಧಿಮಂಡಲಸ್ಯ ನೇತೃತ್ವಂ ಕರಿಷ್ಯತಿ. ರೂಸ ದೇಶಸ್ಯ ಶಾಸನಾಧಿರೂಢಂ ಯುನೈಟೆಡ್ ರಷ್ಯಾ ದಲಂ ದೇಶಸ್ಯ ಸಂಸದೀಯ ನಿರ್ವಾಚನೆ ಅಗ್ರೆ ಅಸ್ತಿ. ಅಪಿ ಚ ಜಾಪಾನ್ ದೇಶಸ್ಯ ಇಚಿನೋಮಿಯಾ ನಗರಪಾಲಿಕಾ ವ್ಯಾಯಾಮಶಾಲಾಯಾಂ ಅಜೇಯ ಭಾರತಂ. ತ್ರಿಷು ಸ್ಪರ್ಧಾಸು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶಂ 3-0 ಇತ್ಯಂಕೈಃ ಪರಾಜಿತ್ಯ ಪ್ರಾಗ್ ಉಪಾಂತ್ಯಚಕ್ರೆ ಪ್ರವಿಷ್ಟಂ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ. ಭಾರತ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ದೇಶಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಮುಕ್ತ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಧಿಃ ಅಸ್ಯ ವರ್ಷಸ್ಯ ಅಕ್ಟೋಬರ್ ಮಾಸಸ್ಯ ವಿಂಶತಿ ದಿನಾಂಕೆ ವಿಜಯದಶಮೀತಃ ಪ್ರವರ್ತಿಷ್ಯತೆ. ಅದ್ಯ ನವದಿಲ್ಲ್ಯಾಂ ವಾರ್ತಾಹರ ಸಮ್ಮೇಳನಂ ಸಂಬೋಧಯನ್ ವಾಣಿಜ್ಯೋದ್ಯೋಗ ಮಂತ್ರಿ ಪಿಯೂಷ ಗೋಯಲಃ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಅನೇನ ಸಂಧಿನಾ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ದೇಶಾಯ ಭಾರತಸ್ಯ ಶತ ಪ್ರತಿಶತಂ ನಿರ್ಯಾತಃ ಶುಲ್ಕ ಮುಕ್ತ ಪ್ರವೇಶಸ್ಯ ಸೌವಿಧ್ಯಂ ಪ್ರದಾಶ್ಯತಿ. ಅಸೌ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಏಷಾ ರಣನೀತಿಕ ಸಹಮತಿ ಉಭಯೋಃ ದೇಶಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಸಹಕಾರಂ ಅಧಿಕಂ ಸುದೃಢೀಕರ್ತುಂ ವಿದ್ಯಮಾನಾನಾಂ ಪ್ರತಿಬದ್ಧತಾಂ ಪ್ರತಿಬಿಂಬಯತಿ. ಅಪಿ ಚ ಆಗಾಮಿ ಚತುಃಪಂಚ ವರ್ಷೇಷು ವಸ್ತೂನಾಂ ಸೇವಾಸು ಚ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯ ವ್ಯಾಪಾರಸ್ಯ ಮೌಲ್ಯಂ ಪ್ರಾಯಃ 35,000 ಕೋಟಿ ರೂಪ್ಯಕಾಣಿ ಯಾವತ್ ವರ್ಧಿತುಂ ಲಕ್ಷ್ಯಂ ನಿರ್ಧಾರಿತಮಸ್ತಿ. ಮಂತ್ರಿಣಾ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಭಾರತ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ದೇಶಯೋಃ ಮುಕ್ತ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಧೇಃ ಪ್ರವರ್ತನೇನ ಏತತ್ ಲಕ್ಷ್ಯಂ ಸುದೃಢಾರ್ಥಿಕ ಪರಿಣಾಮೇಷು ಪರಿವರ್ತಿತಂ ಭವಿಷ್ಯತಿ.
1: This strategic partnership.
2: ये रणनीतिक साझेदारी और वर्ष 2030 तक की कार्य योजना दोनों देशों के बीच सहयोग को और मजबूत करने की साझा प्रतिबद्धता को दर्शाती है. इसका लक्ष्य अगले 4-5 वर्षों में वस्तुओं और सेवाओं का द्विपक्षीय व्यापार दोगुना कर करीब 35,000 करोड़ रुपए तक पहुंचाना है. भारत न्यूजीलैंड मुक्त व्यापार समझौता लागू होने से इस लक्ष्य को ठोस आर्थिक परिणामों में बदलने में सहायता मिलेगी.
1: Into concrete economic outcome.
0: ಶ್ರೀ ಗೋಯಲಃ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಅನೇನ ಸಂಧಿನಾ ಭಾರತಸ್ಯ ಸೂಕ್ಷ್ಮ ಲಘು ಮಧ್ಯಮೋದ್ಯಮೇಭ್ಯಃ ಕೃಷಕೇಭ್ಯಃ ಹಸ್ತಶಿಲ್ಪಿಭ್ಯಃ ತಥಾ ಹಸ್ತತಂತುಶಿಲ್ಪಕಾರೇಭ್ಯಃ ಚ ಮಹತ್ ಲಾಭಂ ಭವಿಷ್ಯತಿ ತಥಾ ಆಜೀವಿಕಾಯಾಃ ನೂತನಾಃ ಅವಸರಾಃ ಸೃಜ್ಯಂತೆ. ಸಹ ಸೂಚಿತವಾನ್ ಯತ್ ನ್ಯೂಜಿಲೆಂಡ್ ದೇಶೇನ ಅಸ್ಯ ಸಂಧೇಃ ಅಂತರ್ಗತಂ ಭಾರತದೇಶೆ 2,00,000 ಕೋಟಿ ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವೈದೇಶಿಕ ನಿವೇಶಾಯ ಪ್ರತಿಬದ್ಧತಾ ಪ್ರದರ್ಶಿತಾ ಅಸ್ತಿ.
1: It is an important moment for our businesses.
2: हमारे व्यवसायों किसानों निर्यातकों और MSMEs पेशेवर तथा उपभोक्ताओं के लिए एक महत्वपूर्ण अवसर है. इन सभी को इस समझौते के अंतर्गत की गई प्रतिबद्धताओं से लाभ मिलेगा. ये समझौता न्यूजीलैंड से भारत में अगले 15 वर्षों के दौरान 1,91,000 करोड़ रुपए के महत्वपूर्ण निवेश का मार्ग प्रशस्त करता है. इसके अलावा कृषि उत्पादकता साझेदारी की स्थापना करता है जिसके अंतर्गत न्यूजीलैंड की तकनीक को भारत के बड़े पैमाने और बढ़ती मांग के साथ
0: अयं सन्धि भारतीय निर्यातेभ्यः वस्त्र परिधानयोः औषधीनां कृषिजन्यवस्तूनां प्रसंस्कृत खाद्यपदार्थानां चादिषु क्षेत्रेषु नूतनान् अवसरान् उद्घाटयिष्यति. प्रियाः श्रोतारः संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते. सममेव अयम कार्यक्रम आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। स्वास्थ्य परिवार कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल अद्य उक्तवती यत् औषधि सुरक्षा निरीक्षणस्य क्षेत्रे भारतस्य वर्षेभ्यः यात्रा स्वावलंबनस्य महत्वपूर्णं उदाहरणम् अस्ति। सा नवदिल्ल्यां राष्ट्रिय औषधि सूच्याः सप्तम संस्करणस्य प्रकाशन समये एतद् वक्तव्यं प्रदत्तवती। मन्त्रिणा उक्तं यत् सम्प्रति देशे 11,000+ प्रतिकूल औषधि प्रतिक्रिया निरीक्षण केन्द्राणि कार्यं कुर्वन्ति। प्रशासनस्य लक्ष्यं च एतां संख्यां प्राथमिक स्वास्थ्य केन्द्रस्तरं पर्यन्तं वर्धयितुमस्ति। सा एतदपि उक्तवती यत् विश्वस्य 25 देशाः भारतीय औषधि सूचीं मान्यतां ददति तथा स्वकीयेषु दत्तांशेषु तां समावेशयन्ति। भारतं सम्प्रति विश्व स्वास्थ्य संघटनस्य रुग्ण सुरक्षा दत्तांश भण्डाराय औषधि सुरक्षा सम्बन्धान् दत्तांशान् प्रददाति। मन्त्रिणा संसूचितं यत् अस्मिन् क्षेत्रे भारतस्य स्थानं 14,000+ वर्षे 23,000+ आसीत्, यत् स्थानं 25,000+ वर्षे अभिवर्ध्य अष्टमं जातम्।
3: Today we have around 1150.
4: देश में अभी करीब 1,150 प्रतिकूल दवा प्रतिक्रिया निगरानी केंद्र और 773 चिकित्सा उपकरणों से जुड़ी प्रतिकूल घटनाओं की रिपोर्टिंग केंद्र कार्यरत हैं। ये केंद्र सरकारी और निजी अस्पतालों तथा मेडिकल कॉलेजों में संचालित हैं। अब इन सुविधाओं का विस्तार प्राथमिक स्वास्थ्य केंद्र स्तर तक करने की योजना है, जिससे दवा और चिकित्सा उपकरणों की सुरक्षा निगरानी को और मजबूत किया जा सकेगा।